ओय ओ आज बघायला वाचकोय इमारतला माझदार तर कुठे जपताय माझते ते पास तर युजदार ऑयो बुला हाल ऑय करू मागतो द्या हलक काय आदो की बुला मित्र टाकता बस करे हलक या अरे कस बेरी इमला चाकरी आप मेन ना ये कोजलक सी आप हा पुल बेरे नेश पुल बेश मगा देख लिया तू हे ओया कर सकती आप oyog'i og'risa kerak u qanatmoqchi shekilli manga a yo'q a fikring qursin sala a bora a chuvoy bora uyga telefon qilibdi 3 kun deganda ulab berishibdi 3 kun deganda amerikadan telefon qiling 3 minutda ulab beradi 3 kun deganda ulab berishibdi 3 soat deganda chaqirtirishdi xotinini xotin qayerda eding xotinim xaldoslab kelgan menmi sigiri tagida edim sigirni sog'yapti dedim o'zingiz ko'rinmay ketdingiz bizga aytmay moskvaga ketib qolibsiz bizga aytmay ketib qolib bittamtasini topdingizmi shu yerda bittamtasini topdingizmi eri qanaqa topadi ola qizimizdana topganim ham pulga deyapti jinnimizdan ola birov bu yerda kedimaydi tekinga choy quyib bermaydi ha yo'q be yo'q uydayapsizda deyapti hangoma ustalari